0: The UBT, MNS and Congress leaders have also slammed the Shiv Sena, accusing it of hypocrisy and playing politics over the Marathi language. The controversy comes amid an ongoing debate over Marathi language requirements for the auto rickshaw drivers in the state of Maharashtra.
1: Pradabhai, main 6 saal jail mein raha Yerwada mein, tab bhi Marathi nahi seekh paya. Pradabhai, main 6 saal jail mein raha Yerwada mein, तब भी मराठी नहीं सीख पाया.
2: स्वतःचा कार्यक्रम मध्ये एखादा सिने कलाकार तो असं बोलतो मला मराठी येत नाही. त्याला येत नाही तो विषय माझा हरकती नाही आहे, ठीक आहे, नाही. पण हे तिकडे त्याला बघून हसत होते आणि दुसरी ठिकाणी रिक्षावाला बिचारा एक सामान्य कुटुंबाला बोललं तर त्याला दमदाटी करतात. हा कुठला न्याय आहे? तुमचा कार्यक्रमाला एखादा व्यक्ती जे आले असं बोलतो तुम्ही त्याला टोकत सुद्धा नाही आणि दुसऱ्याला तुम्ही दमदाटी करतात, हे योग्य नाही, बरोबर नाही. सरनाईक साहेबाचा कथनी आणि करणीमध्ये फरक आहे आणि शिंदे साहेबांनी त्यांना कधी काय करू दिलं नाही आणि पुढे करू देणार नाही, ठीक आहे. आता डमी मंत्र्या काय वेळेला लागतात म्हणून ते आहेत, ठीक आहे.
3: एक अच्छे इंसान आहे, एक बॉलिवूड के बड़े स्टार आहे और मेरे मित्र भी है. वो कहाँ गए थे? जन्माष्टमी के प्रोग्राम में. किसके स्टेज पे गए थे? प्रताप सरनाईक के. कौन प्रताप सरनाईक? वो मिनिस्टर जो मराठी के पीछे हर दिन रोज सुबह से रात तक बोलते जा रहे कंपलसरी करो, मारेंगे, तोड़ेंगे. वो बराबर है ना. अभी यूपी, बिहार, गुजरात के कुछ ऐसे लोग हैं जो 2 रुपया कमाने के लिए मुंबई में आते हैं. ड्रीम नगरी बोला जाता है, सपनों की नगरी है मुंबई. नौकरी करते, ऑटो चलाते, टैक्सी 2 रुपया कमाते हैं. अब आप अचानक से बोलोगे मराठी बोलना ही पड़ेगा, कितनों को मार रहे दादागिरी से, धांधली से. उसके बाद में आपने बोला 3 महीना, अरे वो आग भी 3 महीने में कैसा सीखेगा? अब देखिए ना, इतना बड़ा बॉलीवुड का स्टार ने बोल ही दिया ना. 6 साल से मैं वहाँ पर था जेल में, मैं नहीं बोल सका. तो जो वो नहीं बोल सका पढ़ के, तो अभी जो 3 महीने में आप कैसा बोलेगा इंसान? तो ये
0: Well, in Nepal, the devastating floods in Rasuwa have left hundreds of people displaced, with homes, roads and entire communities destroyed. In Kathmandu, a monastery is now sheltering 520 survivors from Rasuwa. For many, the question is not simply when they can go back, but whether there is anything left to go back to. And among them is a 12-year-old boy who does not know that both his parents are dead. This is a report by Vedika Sood.
4: One photograph, then another, and another. Bujung Bhote keeps laying them out, people from his village, his extended family, his friends. And photographs brought here by other survivors, mothers, fathers, children, brothers, sisters, spouses. There is barely any room left on the table.
5: I am here, I lost everything. I lost everything and family. Friend, everything, my village.
4: His village had around 43 houses. Families were connected across generations. The floods tore through the entire community. There are 520 survivors from Rasuwa living here in this monastery in Kathmandu. Their homes are gone. Roads and bridges have been destroyed. So this has become a place to sleep, eat and wait. A community kitchen feeds hundreds every day. Meals are served under a common shelter. For a moment, there is something that resembles normal life. And there is this, the sound of children at play. A brief glimpse of a life that feels almost ordinary. But the reality around them is impossible to escape.
6: 1, 2, 3, 1.
4: Sering is 12. He is living with his grand aunt, Mingmar Dolma, and his grandmother.
7: वो बोलता है मेरा बाप माम हमारा घर तो चली गया है अभी हम बाबा मामा किधर होगा किधर भागी गया वो जंगल में होगा ऐसा ही बोलता है वो हाँ हमने बोला है अभी इधर आने के लिए रास्ता नहीं है एक वर्ष 2 वर्ष लग जाएगा हमने ऐसा बोला है इसको झूठ बोल के रखा है.
4: His parents Kami and Fusang were killed in the floods.